श्रोते हो, रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत, फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग RJ शुभांगी सोबत। आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला। ती जोडी म्हणजे शंकर जय किशन। त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडीसुद्धा। चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया। RK फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है।

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज एट टचिंग। या गाण्यातील बेंजो वाद्याचा वापर जयकिशनजींनी इतका प्रभावी केलाय की ते घरोघरी वाजायलाच लागले। ओल्ड इज गोल्ड कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया आवारा चित्रपटातलं

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart-touching.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं, याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाने इस चैनल पर ही है सुनहरे गाने और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: श्रोते हो, यानंतर शास्त्रीय संगीतावर शंकरजींची किती पकड होती याचं हे उत्तम उदाहरण. राग अडानावर आधारित हे गाणं लताजींनी अजरामर केलंय. मनमोहना बडे झूठ सीमा चित्रपटातलं हे गाणं, 1955 च्या दशकातलं हे गाणं.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, प्रत्येकाला माहिती आहे मुकेशजींचा दर्दभरा आवाज आणि राज कपूर यांचे भाव एक समीकरणच झालं होतं. या गाण्याने चित्रपटाला राष्ट्रपती पदक मिळवून देण्यात मदत केली. ते गाणं म्हणजे अनाडी 1959 चित्रपटातलं सब कुछ

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहितीये का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे हे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशन यांनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग। आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग। ओ पी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती। काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे।

0: स्वर आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभांगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्नाडे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं

0: माझे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं

0: केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आर्जे शुभांगी सोबत. आता मी आर्जे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग
1: रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन। एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि

रामकृष्ण हरी। आजचा दिवस जगा। मृत्यू हे जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे, जो कुणाला कधी कुठे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही। सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते। तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत ताण तणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो। उद्याची चिंता, भविष्याची भीती आणि अजून मिळवायचं आहे या विचारात आजचा क्षण निष्ठून जातो। रोज घडणाऱ्या दुःखद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात, मन सुन्न होतं। त्यावेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता ह्या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात। म्हणूनच मनात राग, मत्सर, अहंकार साठवू नका। उद्याचे माहीत नाही, पण आज आपल्या हातात आहे, म्हणून आजचा दिवस जगा। मनापासून जगा, प्रामाणिकपणे जगा। रामकृष्ण हरी।

श्रोते हो, आपण ठेवून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत शुभ दिन आयो रे. आज 21 मे हा दिवस आपल्याला मानवी मूल्यांची आणि राष्ट्रपती असलेल्या कर्तव्याची आठवण करून देतो. आजच्या या दिवशी आपलं स्वागत. 21 मे हा दिवस शांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवी हक्कांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी स्मृती प्रित्यर्थ आजचा दिवस राष्ट्रीय स्तरावर दहशतवाद विरोधी दिन म्हणून पाळला जातो. समाजात शांतता, सलोखा आणि मानवतेचा संदेश देणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश. संवाद आणि विकासासाठी जागतिक सांस्कृतिक विविधता दिन. जगातील वेगवेगळ्या संस्कृतींचा आदर करण्यासाठी युनेस्कोतर्फे आजचा दिवस साजरा केला जात. पंडित विनायकराव पटवर्धन भारतीय शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक आणि ग्वाल्हेर घराण्याचे थोर कलाकार यांच्या सांगीतिक योगदानाचा आज आदरपूर्वक स्मरणाचा दिवस. पुण्यतिथी राजीव गांधी भारताचे माजी आणि सर्वात तरुण पंतप्रधान. तंत्रज्ञान आणि संगणक क्रांतीचे जनक मानले जाणारे राजीव गांधी यांची आज पुण्यतिथी. उबेद उल्ला खान भारतीय हॉकीला सुवर्णकाळ देणारे थोर खेळाडू. एकदा एका राजाने दोन चित्रकारांना शांतता या विषयावर चित्र काढायला सांगितलं. पहिल्या चित्रकारानं एका शांत, सुंदर आणि स्वच्छ तलावाचं चित्र काढलं. दुसऱ्या चित्रकारानं एका कड्यावरून कोसळणाऱ्या धबधब्याचं चित्र काढलं. ज्याच्या बाजूला एक झाड होतं आणि त्या झाडाच्या फांदीवर एका पक्षाने आपलं घरटं बांधलं होतं. तो पक्षी त्या गडगडाटातही शांतपणे बसलेला होता. राजाने दुसऱ्या चित्राला सर्वोत्तम घोषित केलं आणि सांगितलं, जिथं कोणतीही अडचण नाही तिथे शांत राहणं पण संकट आणि गोंधळाच्या मध्यभागी असूनही मनात शांतता टिकवून ठेवणं हीच खरी शांतता आहे. बाहेरील परिस्थिती कशीही असो, मनाची शांतता आपली अंतर्गत शक्ती असते. श्रोते हो, प्रत्येक दिवस हा शुभ असतो. हिंसा आणि द्वेषाने कधीही प्रश्न सुटत नसतात, ते केवळ संवादानं आणि प्रेमानं सुटू शकतात. ज्या दिवशी तुमच्या मनात कोणाबद्दलही आकस राहत नाही, तुम्ही शांततेचा मार्ग निवडता, तो प्रत्येक दिवस तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने शुभ दिवस असतो. आजच्या दिवशी आपण सर्व प्रकारच्या हिंसेचा निषेध करूया आणि आपल्या देशात शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्याचा संकल्प करूया. आपल्या सांस्कृतिक विविधतेचा आदर करूया. आजचा गुरुवार तुमच्यासाठी ऊर्जावान आणि शांततेचा असो हीच कामना. पुन्हा भेटूया पुढच्या भागात शुभ दिन आयोरेमध्ये आरजी शुभांगी सोबत. ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

श्रीराम समर्थ 21 मे 28 ने नामस्मरण करावे. नामाइतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही. एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे अगदी बिंबीच्या देठापासून सांगतो असे आपण म्हणतो, त्याप्रमाणे नामही बिंबीच्या देठापासून घ्यावे, कारण सर्व वासनांचा उगम तेथेच आहे. आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल. उगीच बरोबर नामस्मरण करू नये, ते अठ्ठासानी आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे, यातच खरे हित आहे. आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू याची नाही काळजी करू. भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता यायचे. जो जाणेल भगवंत त्याला म्हणावे संत. आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित कोण याची चौकशी करतो. पाटील आम्हाला दिसतो, लोक सांगतात, म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो. पण परमात्मा निर्गुण निराकार त्याची ओळख कशी करून घ्यावी कळत नाही. आम्हाला कळत नाही त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का. आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकातसुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो, तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. कोणतीही गोष्ट तळमळी वाचून चांगली होत नाही. प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी, पण ती कशासाठी हवी ते चुकले. ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही. आपला जन्म वासनेच होतो, म्हणून वासनातृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते. तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे यात माणसाची खरी कर्तबगारी आहे. काय केले तर मी भगवंताचा होईन अशी तळमळ लागावी, ती न लागली तर आपले चुकले. वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत. तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो. जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील. प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी. भगवंत जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन. तर त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. भगवंत हा प्रेममूर्ती आहे, म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा. भगवंताचे नाम घेणे हे ज्ञान होण्याचेच लक्षण आहे. भगवंताकडे लक्ष लागले की आत्मज्ञान आपोआप होते.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: कृषी संदेश।

0: नमस्कार शेतकरीबंधूंनो, शेतकरीबंधूंनो ट्रायकोडर्मा ही वनस्पतीवरील रोग नियंत्रक बुरशी आहे. अलीकडे रासायनिक बुरशीनाशकाला पर्याय म्हणून ट्रायकोडर्मा नावाच्या बुरशीचा उपयोग पिकावरील रोगाच्या व्यवस्थापनासाठी केला जातो. पिकावरील विविध रोग, मर आहे, मूळ कुजवे आहे, अशा जमिनीत वास्तव्यास असणाऱ्या रोगकारक बुरशी ज्या रोगास कारणीभूत आहेत वनस्पतीमध्ये, त्याच्यामध्ये फ्युजारियम, रायझोक्टोनिया, स्क्लेरोशियम, पिथियम, तर या बुरशीच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्माचा वापर होऊ शकतो. तर या ट्रायकोडर्माच्या दोन प्रजाती ज्या आहेत त्या वनस्पतीवरील रोगाच्या व्यवस्थापनासाठी वापरता येतात. त्याच्यामध्ये एक आहे ट्रायकोडर्मा हर्जियानम व दुसरी आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी. त्यांचं संवर्धन 250 ग्रॅम ते 1 किलो या रूपात पाकिटात बाजारात ह्या बुरशी विकत घेऊ शकतात. आता ह्या ट्रायकोडर्मा नावाची जी बुरशी आहे, तर हिची कार्यपद्धती कशी आहे रोग व्यवस्थापनामध्ये, त्याच्या संदर्भात आपण थोडंसं जाणून घेऊया. सर्वप्रथम ट्रायकोडर्मा ही जी बुरशी आहे ती हानिकारक बुरशीच्या धाग्यामध्ये विळखा घालते आणि आपलं साम्राज्य पसरवते आणि त्यातील पोषक द्रव्य शोषून घेते. परिणामी अपायकारक बुरशीचा बंदोबस्त होतो. या बुरशीची वाढ जलद गतीने होते, त्यामुळे अन्नद्रव्य शोषण्यासाठी ही बुरशी स्पर्धा करते आणि अपायकारक बुरशीच्या वाढीसाठी लागणारं कर्ब, नत्र, व्हिटॅमिन इत्यादीची कमतरता होऊन हानिकारक बुरशीची वाढ खुंटते. तसेच ट्रायकोडर्मा बुरशी ग्लायोटॉक्सिन व व्हिरिडिन नावाची प्रतिजैविके निर्माण करते. ही प्रतिजैविके रोगजन्य बुरशीच्या वाढीला मारक ठरतात. तसेच या बुरशीचे कवकतंतू रोपाच्या मुळावर पातळ थरात वाढतात, त्यामुळे रोगकारक बुरशीचे कवकतंतू मुळामध्ये प्रवेश करू शकत नाही. आता ट्रायकोडर्मा जर आपल्याला रोगाच्या व्यवस्थापनासाठी वापरायचं झालं तर कसं वापरावं, त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया हा उत्तम मार्ग आहे. ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची सर्वसाधारण उपयुक्त अशी जी पद्धत म्हणजे ती बीज प्रक्रिया. पेरणीच्या वेळी 4 ग्रॅम या प्रमाणात 1 किलो बियास ट्रायकोडर्मा पावडरची बीज प्रक्रिया करावी. सर्व बियाण्यावर सारखा थर होईल याची काळजी घ्यावी आणि बियाणं सावलीत वाळून पेरणी करावी. दुसरा ट्रायकोडर्मा वापरण्याचा प्रकार म्हणजे माती प्रक्रिया. जमिनीमार्फत होणाऱ्या रोगजन्य बुरशीच्या नियंत्रणासाठी 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा भुकटी 25 ते 30 किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिश्रण करून 1 हेक्टर क्षेत्रात पसरून मातीत मिसळली तरी चालते. द्रावणातसुद्धा रोपं बुडवून याची लागवड करता येते. त्याच्यामध्ये गादी वाफर रोपं तयार झाल्याच्या नंतर विशेषतः भाजीपाल्याच्या पिकात ट्रायकोडर्मा या बुरशीचं 500 ग्रॅम 5 लिटर पाण्यात द्रावण तयार करायचं आणि त्यात रोपाची मुळं 5 मिनिटं बुडवून नंतर त्याची लागवड करायची. तर अशा पद्धतीने ट्रायकोडर्मा आपल्याला वापरता येतं. ट्रायकोडर्मा बुरशी वापरल्यामुळं बरेचसे फायदे होतात. त्याच्यामध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे या बुरशीचा पर्यावरणावर कोणताच विपरीत परिणाम होत नाही. प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची शक्यता जी आहे ती कमी होते. जमिनीत सेंद्रिय पदार्थ कुजून देण्यास तसेच जमीन सुधारण्यास मदत होते. बीज प्रक्रिया केल्याने उगवण शक्ती वाढते. हानिकारक रोगकारक बुरशीचा संहार होतो. किफायतशीर असल्यानं खर्च कमी होतो आणि पिकाच्या संपूर्ण वाढीच्या अवस्थेत संरक्षण होते. ट्रायकोडर्मा बुरशीचे प्रभावी वापर करण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ट्रायकोडर्मा जेव्हा वापरतो तेव्हा जमिनीत सेंद्रिय पदार्थ भरपूर प्रमाणात असावेत, म्हणजे तिची कार्यक्षमता वाढेल. ट्रायकोडर्मा बुरशीचं पाकात थंड जागी आपण ठेवलं पाहिजे आणि सूर्यप्रकाश त्याच्यावर डायरेक्ट पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. रासायनिक बुरशीनाशक लावलेल्या बियाण्यास ट्रायकोडर्माची मात्रा दुप्पट केली पाहिजे. ट्रायकोडर्मासोबत रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पोरुलियम तसेच पुरत विरघळणारे जीवाणू या जैविक खताची बीजप्रक्रिया करता येते. परंतु रासायनिक जी बुरशीनाशकं असतात त्याची बीजप्रक्रिया आपण याच्याबरोबर टाळली पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण ट्रायकोडर्माचा वापर केला तर ही उपयुक्त बुरशी जैविक रोग व्यवस्थापन पद्धतीचा भाग म्हणून आपल्याला अनेक जमिनीतून आणि बियातून प्रहार करणाऱ्या बुरशीसाठी फायदेशीर ठरू शकते. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टच।
1: दया, प्राध्यापक ल. का. मोरी लिखित। दया म्हणजे करुणा, अनुकंपा, कळवळा, कृपा, ममता आणि माया ही दयेची रूप स्वरूप आहेत। दया हा शब्द सगळ्यांच्या नेहमीचा ओळखीचा आहे। कोणत्याही स्वरूपाची मदत करणं, दान देणं, उपकार करणं, अशा प्रसंगी देणाऱ्याच्या अंतःकरणाची जी कृपाळू अवस्था असते तिचे नाव दया आहे। प्रत्येकाच्या दररोजच्या जगण्यात असा दयाभाव सहज प्रकट होत असतो। लोकांची संकट पाहून ती दूर करण्याची भावना अंतःकरणात बळावणं, दुसऱ्यांच्या दुःखानं दुःखी होणं, दीनदुबळ्यानं सुख मिळावं यासाठी प्रयत्न करणं, इतरांवर होणारे आघात आपल्या अंगावर घेणं, आपल्या प्राणांपेक्षाही सगळं विश्व दयाभावनेनं प्रिय असणं, असं जे व्यापक सर्वसमावेश कारुण्य आहे तिचं नाव दया आहे। भूतांसी जेथ पीडा पावे त्या तळी जीव घालू, जीवा परिस भूते सर्व दया गौरवे पडियंती धावे, ऐसे जे कारुण्यपूर्ण त्या नाव दया संपूर्ण। 16 काळांनी पूर्ण असलेल्या चंद्राचं चांदणं जसं हा लहान हा मोठा असा भेदभाव न करता उन्हाळ्यातील दाह शांत करतं, तसंच हा उत्तम हा अधम असा भेदभाव न करता दुःखितांचं दुःख कणवपूर्ण अंतःकरणानं नाहीसं करणं याला दया म्हणतात, अशी दयेविषयीची संत ज्ञानेश्वरांची धारणा आहे। आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, निवविता न कडसी साने थोर, तैसे दुःखितांचे शिणणे हिरता सकणवपणे, उत्तमाधम नेणे विवंचू गा। दया हा माणसाचा एक गुण आहे। प्रत्येकाच्या अंतःकरणाचा एक भाग दयाभावनेनं व्यापलेला असतो। खऱ्या दयाभावनेतून व्यापक समाज हित साधलं जातं। असा दयाभाव प्रकट होण्यासाठी माणसाचं हृदय निस्वार्थ असलं पाहिजे। अशी दयाबुद्धी निर्माण होण्यासाठी धैर्य असावं लागतं। परिणामांची चिंता न करता मनातील दयाभाव जागा ठेवून जो वागतो तो खरा दयावंत, खरा दयाळू। दयाळू माणसाजवळ दुसऱ्याच्या सुखातच आपलं सुख आहे अशी मनाची धारणा असते। दयाबुद्धी उत्पन्न होण्यासाठी दुसऱ्यांचं दुःख हे आपलंच दुःख आहे असं संवेदनक्षम मन असलं पाहिजे। बुडते हे जन देखावेन डोळा, येतो कळवळा म्हणून या, अशी ही दया संतांच्या ठिकाणी आहे। परमेश्वर कृपाळू, दयाळू, करुणामूर्ती आहे अशी भक्तांची आळवणी असेल संतांच्या रूपानं दयाघन प्रकट होत असतो। संत हे पृथ्वीवरील चालते बोलते दयासागर आहेत। ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविण प्रीती, असं हे दयारूप संत आहेत। संत दयाळ दयाळ अंतरी होता ती प्रेमळ, असं संतांचं वर्णन केलं जातं। दयेचा अर्थ व्यापक आहे, तो भावात्मक आहे, तो रचनात्मक आहे आणि कर्तृत्वशीलता जोपासणारा आहे। दयाभावनेनं होणारं कार्य विविध स्वरूपाचं आहे। भूतमात्रांचं संरक्षण आणि संगोपन करणं हे जसं दयेचं कार्य आहे, तसं दुष्टांचा नाश करणं हेही दयेचं कार्य आहे। दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकाचे। दया म्हणजे नुसते दुसऱ्यांच्या दुःखानं कळवळणं नव्हे, तर दुःख कसं आणि का निर्माण झालं याचा शोध घेऊन दुःखाचं मूळ नाहीसं करणं हा दयागुणांचा आवश्यक भाग आहे। म्हणूनच रावणाचा आणि त्याच्या राक्षस सेनेचा संहार करणाऱ्या प्रभू रामचंद्रास दयाघन प्रभू म्हणतात। कंस, चाणूर आदी दुष्टांचा वध करणाऱ्या भगवान श्रीकृष्णास करुणासागर म्हणतात। नुसती शबरीची बोरं खाल्ल्यामुळं त्यांच्या ठिकाणी दयागुण प्रकट झाला असं नव्हे, तर त्यांनी कंटकाचं निर्धारण केल्यामुळं तो दयाभाव पूर्णतः प्रकटलेला आहे।
2: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
3: नमस्कार दोस्तों, 90.8 FM रेडिओ मनभावन पर मैं हूं आपका दोस्त मनोज और आप सुन रहे हैं कार्यक्रम सुनो भाई साधो। दोस्तों, क्या आपने कभी गौर किया है कि सिंदूर की लाल रेखा पर अगर काजल लगाया जाए तो क्या होगा? सिंदूर अपनी लाली खो देगा और काजल अपनी चमक। कुछ चीजें ऐसी होती हैं जो एक साथ नहीं रह सकती, या तो प्रकाश या तो अंधेरा। कबीर साहब आज हमारे मन की आंखों की बात कर रहे हैं। वे कह रहे हैं कि अगर इन आंखों ने एक बार उस परम सत्य को देख लिया तो फिर ये दुनिया को दिखावे और माया के काजल को स्वीकार नहीं कर सकती। आज का दोहा पवित्रता और एकाग्रता का एक अनूठा उदाहरण है। आइए जानते हैं क्यों कबीर की आंखों में अब कुछ और नहीं समा सकता। कबीर रेख सिंदूर की काजल दिया न जाई, कबीर रेख सिंदूर की काजल दिया न जाई, नैनो रमिया रमी रहा दूजा कहाँ समाई।

0: हेलो मन भवन।
1: नमस्ते ताई, धनंजय वाघ बोलतोय।
0: नमस्कार,
1: कसे आहात आपण सर्व?
0: मजे।
1: आम्ही पण एकदम मस्त, स्वस्त, निरोगी आणि रेडिओ मन भावन संघ बघत आहे।
0: क्या बात है, छानच।
1: आणि असं सर्वांनी स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा आणि दुसऱ्याला पण आनंदी ठेवा, हेच आपण सांगूया बघत आहे या माध्यमातून, बरं का?
0: हो ना, अगदी खरंय।
1: आणि जास्त जास्त पाणी प्या, जास्तीत जास्त पाण्याची बचत करा आणि जास्तीत जास्त झाड लावा, हे पण सांगू शकतो।
0: चांगला मेसेज आहे।
1: आमच्या गंगापूर तालुक्यामध्ये जामगाव म्हणून हे नदीच्या काठावर गाव आहे आणि बस स्टँड पासून तर गावाच्या मंदिरापर्यंत एका साईडला गावातल्या युवकांनी फार सुंदर असं झाड लावले आणि त्यांचं चांगलं मोठ मोठ झालं बघा ते झाड, बरं का? ते
0: बर बर
1: आणि त्यांना एक 5-7 दिवसातून पाणी देण्याच्या असे पण व्यवस्था केलेली त्यांनी, डायरेक्ट पाईपलाईन करेल त्यांनी त्या झाडांसाठी।
0: अरे वा, छानच।
1: हो हो हो। आणि ज्या गाव नदीच्या काठावर ते एकदम फार छान असतं आणि आमच्या गावामध्ये पण विठ्ठलरुक्माचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे, असे खूप सुंदर असे मंदिर आणि त्या मंदिरामध्ये लग्न समारंभ होता अशी पण व्यवस्था केलेली बघत आहे तिथं।
0: बर बर, छान।
1: आणि तिथं आमच्या तिथं कामविश्वनाथ महाराजांचं पण फार सुंदर असं मंदिर आता बांधलेलं आहे, जुनं काढलं आणि नवीन बांधलं बघत आहे, तिथं पण फार सुंदर असं लांबून दर्शनासाठी लोक येतात तिथं पण। तर असं आपण आपल्या गावाची प्रत्येक जर माहिती दिली तर चांगला अशी माहिती होती बघत आहे का नाही?
0: बरोबर बरोबर।
1: तर आजच्या या कार्यक्रमामध्ये फार सुंदर गीत बघा, एक फुलावर गीत बघत आहे। फूल आईसा फेको फूल बडे नाजूक होते, हे असे गीत आहे।
0: सुंदर सुंदर।
1: तर ह्या गीताचा आनंद घेण्यासाठी सर्वप्रथम आमच्या सर्वांच्या लालक्या शुभंगीत आहे
0: म्हणजे
1: ते हो। आणि आपले मित्र साहेबराव पाटील, विजय बाईसे, आरे भैये, जनार्दन गोडके, सोमनाथ बर्वे, आपले सर्व रेडिओ मन भावाचे सर्व श्रोते मिळून या सुंदर गीताचा आपण फुलावर गीताचा आनंद घेऊयात।
0: नक्की ऐकूया हे छानस फुलमय गाणं।
1: चालेल, धन्यवाद ताई।
0: धन्यवाद।
2: कहा आप का ये बजा ही सही,

0: मन भावन
1: नमस्कार ताई।
0: नमस्कार,
1: मी मुरलीधर ढोले वडोदा पानाचे तालुका मुक्ताई नगर जिल्हा जळगाव खानदेश।
0: स्वागत आहे तुमचं हॅलो मन भावन कार्यक्रमामध्ये।
1: आजच्या कार्यक्रमामध्ये एक मराठी गाणं ऐकत आहे।
0: हो, कुठलं?
1: चित्रपट सुळावरली पोळी।
0: सुळावरली पोळी,
1: हा, गीतकार अनंत जाधव, संगीतकार राम लक्ष्मण, गायिका उषा मंगेशकर, गायक बोलाय। मी तुम्हाला आईने पाहिले लाजून लाल लाल झाले।
0: आईने आता पाहिले,
1: हा, मी तुम्हाला आईने आता पाहिले लाजून लाल लाल झाले।
0: ओके ओके,
1: आणि माझे मित्र आहे काही, हा, अनंत भोते, भागवत झालते, पी एस गावकर, गुणवंत कडू, गौतम रायबडे, संतोष वस्ताने, मारुती भोसले आणि सर्व माझे मनभावन ऐकणारे श्रोता मित्र।
0: बर बर, ऐकवत आहे गाणं।

0: मन भवन.
1: हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार
1: साहेबराव पाटील, शिराळा तालुका जाफराबाद जिल्हा जालन्यातून बोलत आहे. दीदी,
0: स्वागत आहे तुमचं हॅलो मन भवन कार्यक्रमात.
1: कसे आहात तुम्ही?
0: मजेत. सर्व टीम मजेत आहे. आपण कसे आहात?
1: हा, मजेत आहे.
0: सध्या काय चाललंय? शेतीची कामं चालली आहेत.
1: सकाळी लवकर येऊ, सनी 11 वाजेपर्यंत त्याच्यानंतर शेतीचे काम करतो.
0: बर बर.
1: आणि ह्या उन्हाच्या पायी आता पाऊस जर जवळ पाऊस पडत नाही तोपर्यंत कधी असाच आपल्याला उष्णतेपासून त्रास सहन करणं बघा.
0: ते सगळे हैराण झालेत या उन्हाने, त्रस्त झालेले आहेत. पण तरी सुद्धा या उन्हातून वाचण्यासाठी छानसं गाणं आपण ऐकूया. कुठलं गाणं ऐकायचंय आज?
1: गाणं आपल्याला ऐकायचंय बघा, जुना चित्रपट आहे दादा कोंडकेचा. गाण्याचे बोल हे, चल रे वाघ यारू नको, पाया कुणाच्या पडू नको.
0: बर,
1: हे गाणं आपल्याला ऐकायला आवडेल.
0: नक्की ऐकवते तुमच्या आवडीचं गाणं.

0: हेलो मन भवन।
1: हाँ हेलो मन भाव, नमस्कार मैडम। मैं हिंगोली कळमनुरी तालुका मोहन सिंह ठाकुर बोल रहा हूँ मैडम।
0: बोला कसे आहात आपण?
1: ठीक आहे मॅडम, शेती आहे, बसलो होतो एक आंब्याच्या झाडाखाली। आता घराकडे जायचं, 12 साडे 12 वाजले वाजायचे, तर आता उन्हाचा टाइम जरा जाण, घराकडे जायचं आराम।
0: वा वा छान छान। आंब्याच्या
1: शेतात
0: झाडाच्या सावलीत छान पैकी गाणे ऐकूया। कुठलं गाणं ऐकायचंय आज?
1: इथे मॅडम मराठी चित्रपट आहे दादा कोंडकेचा, दारी रांगोळी रांगोळी रांगोळी घालेल, तुला वाजत गाजत घरात आणेल, पुरणाच्या पोळीत तुला जेवण करते, माझ्या संग लगीन करशील का।
0: बर
1: हा माझा मुलगा आहे करण सिंह ठाकूर आहे, आणि माझी मुलगी चंचल ठाकूर, ते आता 10वीला तिनं 72% घेतले मॅडम, ती पास झाली। माझ्या मुलानं 65% घेतले 12वीला।
0: खूप खूप
1: 12वीला
0: अभिनंदन, दोघांचंही खूप खूप अभिनंदन आणि
1: थँक यू।
0: ऑल द बेस्ट।

सुनते हो रेडियो मन भवन 90.8 FM घेता है खास फोन इन कार्यक्रम हेलो मन भवन। एक खास संधी तुमच आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर। तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा। दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433। तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर। ऑलवेज हार्ट टचिंग। नमस्कार श्रोते हो, ओल्ड इज गोल्डच्या या विशेष भागात तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत। आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरच्या शुभांगी सोबत। आज आपण अशा एका जोडीबद्दल बोलणार आहोत ज्यांनी भारतीय चित्रपट संगीताचा चेहरा मोहरा बदलला। ती जोडी म्हणजे शंकर जय किशन। त्यांच्या संगीतात पाश्चात्य वाद्यांचा थाट असायचा आणि भारतीय रागांची गोडी सुद्धा। चला तर मग या गाण्यांचा प्रवास सुरू करूया। RK फिल्म्स आणि शंकर जय किशन यांच्या युगाची ही सुरुवात चित्रपट बरसात जिया बेकरार है।

मित्रांनो, 1949 साली बरसात आला आणि एका रात्रीत ही जोडी सुपरस्टार झाली. लता दीदींचा आवाज आणि शैलेंद्रजींचे शब्द ऐकूया हे एव्हरग्रीन सॉन्ग.

हे गाणं फक्त भारतात नाही तर रशिया चीनमध्ये सुद्धा तितकंच गाजलंय. काय राव, आज कुठेही आवारा हूं वाजलं की पाय आपोआप थरकायला लागतात ना. नक्कीच, तर ऐकूया हे बेफिकीर गाणं.

0: एनीवेयर रेडियो मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टचिंग
1: श्रोते हो आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 एफएम ओल्ड इज गोल्ड आरजे शुभांगी सोबत. जागतिकीकरणाचं पहिलं गाणं म्हणता येईल ते म्हणजे मेरा जूता है जापानी. शैलेंद्र यांच्या शब्दातून भारतीयत्वाची ओळख यात दिसते. नमस्कार श्रोते हो, भारतीय सिनेमातला पहिला ड्रीम सिक्वेन्स या 9 मिनिटाच्या गाण्यासाठी शंकरजींनी अफाट मेहनत घेतली होती. ते गाणं म्हणजे घर आया मेरा परदेसी. पुन्हा एकदा आवारा चित्रपटातलं हे गाणं.

श्रोते हो, यानंतर हेमंत कुमार आणि लता मंगेशकर यांचा रोमॅन्टिक ड्युएट आत्ता आपण ऐकणार आहोत. आजही प्रेमी जीवांच्या ओठावर असलेलं हे तरल गाणं. याद किया दिल ने कहा हो तुम, पतिता चित्रपटातलं 1953 सालचं हे गाणं.

0: विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: ओल्ड इज गोल्ड या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत। राज कपूर आणि नरगिस यांची शेवटची जोडी असलेला हा चित्रपट, तो म्हणजे चोरी चोरी 1956। ये रात भीगी भीगी या गाण्यातून पावसाची एक वेगळीच नशा आपल्याला अनुभवता येते।
2: सुपरहिट गाने इस चैनल पर ही है सुनहरे गाने और कुछ यादें। सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन।

यानंतर दिल अपना और प्रीत पराई 1960 हा खास सिनेमा. या गाण्यासाठी शंकर जयकिशन यांना फिल्मफेअर मिळालं होतं. यातला टायटल ट्रॅक अजीब दास्ता है ये आजही रिमिक्सच्या दुनियेतही अव्वल आहे.

श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत. आपण ऐकताय ओल्ड इज गोल्ड, शम्मी कपूर आणि द याहू स्टाईल. कारण आता वेळ आहे थोडा एक्साइट होण्याची, एंटरटेनमेंट वाढवण्याची. शम्मी कपूर आणि त्यांचं ते प्रसिद्ध याहू, तुम्हाला माहितीये का, हा आवाज शम्मीजींचा नव्हता तर तो प्रयागराज यांनी दिला होता. चाहे कोई मुझे जंगली कहे, जंगली चित्रपटातलं गाणं 1961.

श्रोते हो, यानंतर ऐकूया एक खास सुंदर असं गाणं. एकाच गाण्याचे रफी आणि लता असे दोन व्हर्जन, दोन्ही सुद्धा तितकेच लोकप्रिय. ते गाणं म्हणजे

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. मी आरजे शुभांगी. प्रिन्स चित्रपटातलं हे सुंदर गाणं. हा, आता जरा आठवा तो काळ, डोळे मिटा आणि आपले आठवा तो काळ. शम्मी कपूर यांची ती खास स्टाईल. जयकिशनजींनी या गाण्यात जे संगीत दिलंय ते आजही क्लबमध्ये वाजवलं जातं.

0: Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching.
1: आणि यानंतर आता आपण ऐकणार आहोत एक खास एव्हर ग्रीन सॉन्ग. ओपी नय्यर यांच्या काळातही शंकर जयकिशन यांनी आपली वेगळी छाप पाडली होती. काश्मीर की कली 1964 दिवाना हुआ बादल हे गाणं, आणि हे गाणं माझंसुद्धा फेवरेट सॉन्ग आहे.

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे ब्रह्मचारी चित्रपटातलं हे गाणं खरं तर दुसऱ्या एका सिनेमासाठी बनवलं गेलं होतं, पण नंतर ते ब्रह्मचारीमध्ये घेतलं गेलं आणि इतिहास घडला. ऐकूया हे सुंदर गाणं.

रसिक श्रोते हो, तुम्हाला माहिती आहे का, संगम हा पहिला भारतीय चित्रपट होता ज्याचं शूटिंग परदेशात झालं. यातलं वाद्यांचं ऑर्केस्ट्रेशन आजही अभ्यासाचाच विषय म्हणायला हवा.

1964 मध्ये आलेला संगम हा चित्रपट. मैत्रीत जेव्हा विरह येतो तेव्हा हे गाणं काळजाला स्पर्श करतं, हो ना.

पुन्हा एकदा संगम या चित्रपटातलं गाणं आपण ऐकूया. 1964 साली रिलीज झालेला हा चित्रपट मुकेश आणि लता यांचा हा संवादरूपी प्रवास म्हणजे मनोरंजनाचा कळसच.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग, ओल्ड इज गोल्ड, आरजे शुभंगी सोबत। शारदा यांना इंडस्ट्रीत आणण्याचं श्रेय शंकरजींना जातं। हे गाणं त्या काळी खूप गाजलं होतं। ते गाणं होतं तितली उडी। सूरज या चित्रपटातलं हे सुंदर गाणं ऐकूया खास तुमच्यासाठी।

0: anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
1: मोहम्मद रफी साहेबांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांपैकी एक. वर्षानुवर्ष हे गाणं मोस्ट पॉप्युलर सॉन्ग ठरलंय आणि आपण विशेष करून म्हणू शकतो की विवाह सोहळ्यामध्ये हे स्पेशली हे आवर्जून हे गाणं जेव्हा वधूवरांची एंट्री होते त्यावेळी हे गाणं नक्कीच प्रत्येक इव्हेंटमध्ये वाजत असतं. ते म्हणजे आलंच असेल लक्षात, ऐकूया.

0: आरसी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 एफएम ऑलवेज हार्ट टच।
1: ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही खास गाणी। रसिक श्रोते हो, राज कपूर यांचा ड्रीम प्रोजेक्ट शंकर जयकिशन यांनी यात आपल्या आयुष्याचं सार ओतलं होतं। तो चित्रपट म्हणजे 1970 सालचा मेरा नाम जोकर।

श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ऐकूया मेरा नाम जोकर या चित्रपटातलं ए भाई जरा देख के चलो हे गाणं. मन्ना डे यांचा आवाज आणि तत्वज्ञानाने भरलेले शब्द, जीवनाचं चक्र या गाण्यातून मांडलं गेलेलं आहे. हे खास गाणं तुमच्यासाठी.

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, शंकर जयकिशन यांच्या संगीताबाबत हे गाणं अगदी खरं ठरतं आणि हो, आपण त्यांना खरंच कधीच विसरू शकणार नाही। पगला कहीं का चित्रपटातलं

0: मी विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग।
1: रसिक श्रोते हो, यानंतर शशी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आजही कॉलेज कट्ट्यावर ऐकायला मिळत असतं। लिखे जो खत तुझे, कन्यादान चित्रपटातलं हे सुंदर गाणं।

0: नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग।
1: आणि हे गाणं म्हणजे जयकिशनजींच्या निधनानंतर सुद्धा शंकरजींनी हे गाणं किंवा हे संगीत पुढे चालू ठेवलं होतं। मिस्टर नटवरलाल या चित्रपटातलं परदेसिया ये सच है पिया हे गाणं।

0: गेलंय रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मन भावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत. ओल्ड इज गोल्ड मध्ये आपण ऐकत आहोत शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेली काही एव्हरग्रीन गाणी. आता ऐकूया जिस देश में गंगा बहती है 1960 या चित्रपटातलं ओ बसंती पवन पागल हे सुंदर गाणं.

0: तर श्रोते हो, हे होतं शंकर जयकिशन यांच्या सुरांचं अथांग विश्व. ही गाणी तर खूप कमी आहेत, त्यांच्याकडे हजारो हिरे आहेत. पण आजच्या शोमध्ये वेळ संपत आली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका महान कलाकाराच्या आठवणी घेऊन, फक्त ओल्ड इज गोल्डमध्ये आरजे शुभांगी सोबत. आता मी आरजे शुभांगी तुमचा निरोप घेतेय. ऐकत रहा ओल्ड इज गोल्ड, फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग
1: Radio Manbhavan 90.8 FM, always heart touching.
2: Download kariye original high quality songs saregama.com se.

श्रोते हो रेडिओ मन भवन 90.8 FM घेऊन येत आहे खास फोन इन कार्यक्रम हॅलो मन भवन. एक खास संधी तुमचं आवडतं गाणं सांगण्याची आणि तेही थेट रेडिओवर. तुमच्या मनातलं कुठलंही गाणं, काही खास आठवणी, शुभेच्छा किंवा तुमचं मत आमच्याशी शेअर करा. दर मंगळवारी दुपारी 12 वाजता संपर्क क्रमांक 9284499433. तेव्हा विसरू नका, दर मंगळवारी दुपारी 12 वाजता फोन घ्या, गाणं सांगा आणि बनवा हा क्षण खास RJ शुभांगी सोबत फक्त रेडिओ मन भवन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट.

0: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM आरजे शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: जाने वो कैसे

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1.9 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

आता रेडिओ मनभावन सोबत करा मनमोकळ्या गप्पा दर मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. त्यासाठी तुम्हाला फोन करायचा आहे मंगळवारी दुपारी 12 ते 12:30 या वेळेत. फोन क्रमांक 9284499433. क्रमांक पुन्हा एकदा 9284499433. हा कार्यक्रम ऐकायला विसरू नका. गुरुवारी सकाळी 8 वाजता आणि सायंकाळी 4 वाजता रेडिओ मनभावन 90.8 FM वर.

श्रोते हो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोते हो तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रोतेहो, तुमच्या प्रत्येक मूड साठी परफेक्ट म्युझिक सोबत ऐका धमाल गप्पा आणि भन्नाट किस्से, एक खास शो मूड्स अँड म्युझिक आरजे शुभांगी सोबत दर बुधवारी सकाळी 10:30 आणि पुनःप्रसारण सायंकाळी 6:30. सो डोंट फॉरगेट टू लिसन मूड्स अँड म्युझिक विथ आरजे शुभांगी ओनली ऑन रेडिओ 1 भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

नमस्कार, मी आहे पुष्कर श्रोत्री आणि आपण ट्यून केलं आहे रेडिओ मन भावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

जोर जोर घनघोर शोर कर कर तो जोर जोर घनघोर शोर कर कर तो।

0: no se para.
1: नमस्कार, मी शर्मिला राजाराम शिंदे आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

खाना मालूम होता है, ना कानून नहीं मालूम यहाँ का। अरे कि लोग कैसे